0: तुझको होने ने, डुबोया तुझको होने ने। ना मैं होता तो क्या होता, ना तू होता तो क्या होता।
1: ना तू होता तो ये होटल नहीं होता, ना मैं होता तो ये ढाबा नहीं होता। ना ये होटल होता ना ढाबा होता, ना ये रगड़ा होता ना झगड़ा होता।
0: पूछा ना मुझे छोटी मोटी पहेली।